छे कर छे गुरु छे उपदेश गुर गुर एको वेश अनेक बाबा जय कर करते कीर्त होए सो कर राख बढ़ाई तोय रहा विश्व च

कथनाकथी नायावतूट कथ कथ कथी कुटी कुटकोट देंदा देल नेथक पाहे जुगा जुगंदर काही काहे हुक्मी हूँ जलाए राहू नानक विसैवे प्रभा साचा साहेब साच नाई बाख्या बहु अबार